0: स्कूल के दरवरों के तरह एम एस दरवर की स्कूल के कैप्टन कैप्टन के जिम्मा वर बड़वान अद कैप्टन के मगाम अन्नं एदरवर को वर गिन मसक के तक कोरान अलगन में हुरवी स्कूल के कैप्टन की रायान बिन मुसद कैप्टन ना बदल का वाह का दक्का लानी अशद्दी के दरवर अशद फिरशा फारिश
1: मैं हुरवी स्कूल के ग्रेड आशय के दरवर अशद फिरशा फारिश मिहार में बदल को लानी हुरवी स्कूल के कैप्टन रायान बिन मुसद रायान वरपोटा मरहब आएंगे
2: शुक्रिया
1: रायान थी मिहार स्कूल कैप्टन कोयरा को रायान स्कूल कैप्टन का वांग उम्मीद करी
2: मैं कोरिन स्कूल के इस मगाम तक गति बिदारी वरन फेनी एको दिन नमोना एक गतु बेलिंग आदि एको दिन के हिदुमत तब वेस फेनी एही साब उन स्कूल दम मिफ़ा देख हिदुमत एको दिन उनके शाओगो रे कांगो फेदुने
1: एम विमा रायान स्कूल कैप्टन के एम में मुहिम दावर की कोबा
2: स्कूल कैप्टन के एम में मुहिम दावर की दारी वरन न रगलो नमोना एक देखुमा हुरिया दारी वरन के मेदुगा एको रे कमा एब्बा वंत कं गायम करू
1: रायान तिबुनी कोता स्कूल के हें कोदेन न कुरुम बधे कुरनी कीने
2: एमए इसका मद्देनी एमए का आडो हां आदि कोमे कुज्जे की विस मुहिम में कुज्जे कं एहसास को दी रीत को मुआमले को गुलुम वरगद कुरम मसक कुरम ए रायान कुरा कम की
1: स्कूल कैप्टन ने कवे म स्कूल के वर गिन खंत का उलन जहेनु आदि केवम विस बगुत बेनु माने कीने हुरि हक कम का बगुत उस कुरनी
2: केवम आ एवर स्कूल के जिम्मा ता विस कुरे गें देव में की बाय फार उदगु कम हुरि हक कम का विस एवर का बगुत देवे तो बनो स्कूल कं कम को शामिल ರಗಳ ನತೀಜಾವೆ ಸೋದಂ ಬೇಣುವೆ ಎಹೆಮೆ ದೋಹಗ್ಗೆ ಮತಿನ್ ವಗುತ ಬಹಾಲೆನ್ ಕುರಿಯ ಗೆಂದಣೆ
1: ವಗುತ ಬಹಾಲಗ ಮಿಹರ ಫಹಗ ಕೊಲಾಫೆ ಕೀನ ರಾಯನ್ ವಗುತ ಬಹಾಲಣಿ
2: ವಗುತ ಬಹಾಲಣಿ ಬಡ ಇಸ್ಕಂದೆನ್ ಜೆ ಹೇಕಂತ ಮಿಸಾಲಗ ಟೆಸ್ಟ್ ತ ನುವತ ಹದನ್ ಜೆ ಫಿಲಾವಳ ತಕ ಬಡ ಇಸ್ಕಂದಿ ಫ ಎಚ್ ಹೇ ಕುರಿಯ ಗೆಣಂ ಎ ದೋಹ ಕುರಂ ವಣ್ಣ ಬಡ ಮುಹಿಮ ಕಂಕಮ ವಗುತ ದೆವಣೆ ಗೇಗೆ ಇನ್ನಾನ ಬಪ್ಪ ಬುಣಗಿನ್ ತಾವಲೆವೆ ಸದಾಫ
1: ಕೊಮ್ಮೆ ಕುಜ್ಜ ಕವಸ್ ಕೇವಮುಗ ಅವರಗಿನ ಬಯಕೆ ಹಿವ್ವರು ಲಿಬೇಣೆ ರಯರ್ ನ ಕೊಂಬೆಗೆ ಫರಾತ ಎಮ್ಮೆ ಬೊಡ ಹಿವ್ವರು ಲಿಬೆಣಿ
2: ಎಮ್ಮೆ ಬೊಡ ಹಿವ್ವರು ಲಿಬೆಣಿ ಮಮ್ಮ ಬಪ್ಪಗೆ ಫರಾತು ಅದಿ ಗಿನ ಟೀಚರ್ಗೆ ಫರಾತು ವಿಸ್ ಹಿವ್ವರು ಲಿಬೆ
1: ರಯನ್ ದೆಕೆ ಗೊತ್ತುಗ ರಂಗಳು ಲೀಡರ್ಗೆ ಕಿಬಾಗ ಕೊನ್ ಸಿಫತಕ್ಕೆ ಹುಣ್ಣಣಿ
2: ರಗಳು ಲೀಡರ್ಗೆ ಕಿಬಾಗ ಹುಣ್ಣಂಜೆ ಸಿಫತ ಕೊತ್ತೆರೆ ಕೆತ್ತರಿ ಕಮ ಅಮಾನತ್ತರಿ ಕಮ ತೆದುವರಿ ಕಂ ಅದಿ ಎಹೆಮ್ ಮಿಹುಣ ಇಹತಿರಾಂ ಕುರು ವಿಸ್ ಹಿಮಿಣೆ ಏಗೆ ತೆರೆ ವಿಸ್ ಕೆತ್ತರಿ ಮಮ ಅಡು ಹೆಮ್ ವಿಸ್ ಏವರ ಮುಹಿಮ ಕಮೆ
1: ए रायान मैं वर्ल्ड कप तो सरेनो कौन टीम का सपोर्ट करेनी
2: अर्जेंटीना
1: ही वत अर्जेंटीना में फहर वस्ता शिकेन दान हैं
2: असल है बड़ा ही एनो एक लफा करेगा तो फ्रांस करने की ताशी ना गानी एम का टीम वाला वरग देखो मिहार होती
1: एम ही मरायन वर बलन दो फुटबॉल
2: रायन वर की ना बना वर शौगर या कुली वरंगे
1: एम ही मरायन उस फुटबॉल कुलेंता
2: रायन उस कुलेंग आदि मिहारो अंडर 17 टीम को स्कूलों
1: रायन एमे बोडा सपोर्ट कुरा फुटबॉल कुलुन तेरिया की मेसी दो
2: हाँ मेसी एहें में ता अर्जेंटीना सपोर्ट कुराने
1: एहें ही विगे मिये ही बस तें फुटबॉल वाह का पावा नहीं गे कंकम का मायूस वायर रायन की ने हादनी
2: रायन बोडा बलानी एका कंता का में दो नुविसना ए हादन नट्टा दो तें खुरियंग वत्ता का बला एका रगल का कुरेवन की हिनत तो बेदो
1: रायन मिहार कुरा एमे बोडे उम्मीद तक की कोबा
2: ಮಿಹಾರ ಮಿ ಮಸಕ್ಕೆ ಕುರಣಿ ಓ ಲೆವೆಲ್ ನಿರಗಳು ನತೀಜಾ ಎನ್ನೆ ರೇವೇತು
1: ಎಕಮಟ್ಟಕ ಕೊಂಕ ಮೆ ಕುರಣಿ
2: ಟ್ಯೂಷನ್ ಗ ಸ್ಕೂಲ್ ಗ ಪಾಸ್ ಪೇಪರ್ ಹದ ಗೇಗವಸ್ ಬೈ ಫಿಲಾವಳ ತ ಮುತಾಲಿಯಾ ಕುರೇವೇತು ಬನ
1: ರಯಾನವಸ್ ಬರ ಶುಕ್ರಿಯಾ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅವಗತ ಕೊಡೆ ದಿನೀತಿ
0: ಅಳಗಣ ಮೆಂ ಕೊಮ್ಮ ದರಿವರ ಕೀವಸ್ ಉಮ್ಮಿದು ತಕ ಹುಣ್ಣಾಣ ದರಿವರ ಎ ಉಮ್ಮಿದು ತ ಹಾಸಲ್ ಕುರ್ಮ ವರಗ್ಗೆ ನಮಸಕ್ಕೆ ತಕ ವಸ್ ಕುರಂಜಹ ಎಗತುಂಗ್ ಅಳಗಣ ಮೆಂಗೆ ಸ್ಕೂಲ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ರಯಾನ್ ಬಿನ್ ಮುಸ್ತದ್ ಮೀದ ತಂಗ್ ಹಾಸಲ್ ಕುರಿಮಕ್ ಕುರಿ ಮಸಕ್ಕತ್ತ ಅಳಗಣ ಮೆನ್ನ ಹಾಮ ವೆಜ್ಜ
3: ಎಹಮಿ ಮಾ ಹುರಿಹ ದರಿಯರನ್ ವೆಸ್ ಅಜಮಕ ಆಯಕು ಕಾಮಿಯಾಬಿ ಅದ್ಯೋಮ ಮಸಕ್ಕೆ ಕುರಚ್ಚೆ
0: ಕಿಯಾನ್ ಬೇಣಂತ ಲವೆ ನೋನಿ ಮದಹೆಂಗ್ ಅಡುವ ಹಾಲಂ
3: ಮದಹೆಂಗ್ ಅಡುವ ಹಾಲಂ ವರ ಬೇಣು